नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या ॲपावेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकपनो आयज ब्रेस्तार भारतीय सौर दीस 15 श्रावण शके 1948 म्हळ्यार 6 ऑगस्ट 2026. सकाळची 5:55 आणि 54 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या पहिल्या सभेक आमी आता आरंभ करता. सुप्रभात.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेलन उलयता. ऐकपन आता बरोबर सवराचेर हिंदीतल्यान आणि सवरा 5 मिनटाचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेलन सहक्षेपित करता. ऐकूंक रावात.

0: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयता. सकाळची सवरां 10 मिनटां आणि 10 सेकंद जातात. आयकुया विचार किरण.
1: तत्वगिन्यानी सोफोक्लीस म्हणतात, विचारशील व्यक्तीक दर एके सुवातेर सम्मान मेळटा, पूण कृतीशील व्यक्तीक दर एके काळांत सम्मान मेळटा. देखूनच विचारा वांगडा जाय आधार कृतीचो.

हे भगवंता, तूच आमचं ब्रह्म, तूच आमचं राम, तूच आमचं कृष्ण, तूच आमचं तारणहार, तूच आमचो आधार, तूच सांबाळून आमकां घे, तुझी कृपा सदांच आमचेर दवर.

भगवंताच्या कृपेन आमच्या मनाची शुद्धी करून देशभक्तीन मन घालवया. आमच्या देशा खातीर बलिदान दिल्ल्या दर एक क्रांतिकाराक, दर एक शहीदाक नमन करून ताची प्रेरणा आमी घेवन आमच्या देशा खातीर आमचे कर्तव्य सदांच आमी प्रामाणीकपणान निभोवया. सगळे मिळून आता गावया देशभक्ती गीत.

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेवच्या लवलेला आम्ही उलयता. सकाळचे 11:45 आणि 28 सेकंद जातात. ऐकूया शेतकामत्यां खातीर माहिती आणि हातून आयचो विषय असा केळीर पडपी किडी. ह्या विशी माहिती दिता प्रसाद परब.
1: केळी हे गोयात संपूर्ण गोयात पिकवले जाता. गावात

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

0: आकाशवाणी पुणे केंद्राच्या महादयचन लावलेला मुलेता सकाळची 6:50 तात ऐकूया भलायकी विषय कार्यावळ संजीवनी. हातून आज कात उजळप ह्याविषयी माहिती तुमकां दिवपाक आयल्या त्वचातज्ञ डॉ सिमंतिनी साखरदांडे हांची मुलाखत आता ऐकूया.
1: आमच्या स्टुडिओत कातीच्यो खाशेल्यो दोतोर म्हणजेच स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर सिमंतिनी साखरदांडे आसात. दोतोर, कात मनशाची ही एक नाजूक गजाल आणि खूप फावटी असे जाता कारण नसताना मनीस एकदम ताजी कात उजळपा लागता.

एक मिनट सकाळची सवर आपण 2 मिनटं आणि 20 सेकंद जातात. अशी असा रूपरेषा आहेच आमच्या वित्रापाच्या उरिल्या कार्यावळींची. सात वरां 5 मिनटांचे शुभ प्रभात ह्या कार्यावळीन दिनविशेष असतले. आयच्या दिसाचे खासेलपण

साडेधा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून उस्ताद साबरी खान हांच्या सारंगी वादनान तुमका ऐकूं मेळटलो राग मिया की तोडी. 11:05 गातार हिमिरा दिल साडे 11 NCERTची प्रायोजित कार्यावळ ऐकूंक रावात उमंग.

0: एकवर 5 मिनिटांचेर काना ओळा 41 सराफुली आणि दनपराडे सांग ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ. सांजवेळा 5:30 कोकणीतल्यान यो आणि ही कार्यवळ आसतली. सवरा 5 मिनिटांचेर कार्यावळीची रुपरेषा आणि हवामान. सदांक रोजगार वृत्त. सवरा 15 मिनिटांचेर शब्दुली. सवरा 35 मिनिटांचेर आस्वाद घेऊया कातारांचो. सातांक भक्तिगीत. 7:30 चावडेर हातून शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रायोजित कार्यावळ किसान वाणी तुमका ऐकूंक मेळटली. ८:15 पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले. ८:30 कलात्मक गोंय ही वळेरी तुमकां आयकूंक मेळटली. हाचो 19वो वांटो आनी विशय आसा चौरंग. ९:15 स्पॉटलायट. 9 दिसांक कंट्री वायड आनी 9:45 इनसायट ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. रातच्या थावरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. रातच्या थावरांचेर आयज आसतली लोक तशेंच सुगम संगीताची राष्ट्रीय कार्यावळ ही दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतली. आनी 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉ एम बालमुरली कृष्ण हांच्या गायनान ऐकूया कामवर्धिनी. तर ऐकपणी ह्यो आशिल्ल्यो आमच्यो आयच्यो उरिल्ल्यो कार्यावळी. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आता बरोबर 7 वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नेटफ्लिक्स के उप मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सेरेंडोस के साथ कल नई दिल्ली में मुलाकात की. सोशल मीडिया पोस्ट में उन्होंने कहा कि भारत में कहानी कहने की समृद्ध परंपरा रही है और देश में ऐसी कई रचनाधर्मी प्रतिभाएं हैं जो भारत को सामग्री सृजन का वैश्विक केंद्र बनाने में सहायक हो सकती हैं. श्री मोदी ने श्री टेड के साथ मीडिया और मनोरंजन केंद्र पर चर्चा की. नेटफ्लिक्स के अनुसार दोनों पक्षों के बीच भारत के मीडिया और मनोरंजन उद्योग को अंतर्राष्ट्रीय स्तर पर

कुशळटाय विकास आनी उद्देजकता मंत्रालयाच्या वेगवेगळ्या येवजण्याखाला सुमार 66,000 लोकांक प्रशिक्षण दिला. सरकारान संसदेक म्हायती दिली की कोकण रेल्वेचो रोहा मडगांव हो विभाग ताच्या क्षमतेच्या सुमार 145% इतल्या क्षमतेन कार्यरत आसा. लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेंत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की येरादारीचो ताण कमी करपाक मुळाव्या सुविधांची सुदारणा हातांत घेतल्या. उच्च शिक्षण योजनेअंतर्गत गोंयांक फाटल्या 5 आर्थिक वर्सांत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा आनी पीएम उशा ह्या उच्च शिक्षण योजना अंतर्गत केंद्र सरकाराकडच्यान सुमार 25 कोटी रुपयांची मजत मेळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिसा निमतान गोंयातल्या शाळांनी सामुहीक प्रतिज्ञा मोहीम आनी ते संबंधी एक कार्यावळ घडोवन हाडची अशें समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. हॉकीत तमिळनाडूतल्या कोयंबतूर हांगा काल जाल्ल्या उपांत्यपूर्व खेळांत जैत मेळोवन ओडिशा, पंजाब, झारखंड आनी मध्य प्रदेश ह्या संघांनी 16व्या दादल्यांच्या कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपाच्या गट अच्या उपांत्य फेरयेंत प्रवेश मेळयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: शुभ प्रभात आयकपनो. आयकपनो नशीब एक बाजार. काय काळ ते रावतले तर काय काळ दुसरे कडे वतले. नशीब कसे असले तरी एक ना एक दिस ते बदलतले. हो खट विश्वास आमच्या मनामध्ये दोरिया आणि आमचे जिवीत बऱ्या कामान घालूया. नकारात्मक विचारांक भायर काढूया आमच्या मनातल्यान आणि बरे सकारात्मक विचार आमच्या मनान आम्ही दवरूया. शुभप्रभात ह्या कार्यावळीन आज तुमच्या खातीर दिनविशेष आसतले. आयच्या दिसाचे खाशेलपण तशेंच गांव आणि हांव ही वळेरी आज तुमकां आयकूंक मेळटली. हातून नयना आडरकर हांचे उलोवप आणि गांव आसतलो वास्को आणि सांगताक सुंदर अशे संगीत. तर आयकूया आयच्या दिसाचे खाशेलपण दिनविशेष.
1: दिन विशेष.

स ऑगस्ट दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. स ऑगस्ट हो दीस हिरोशिमा दीस म्हणू पाळटा. हिरोशिमा ह्या प्रदेशाचेर स ऑगस्ट 1945 हे दिसा अमेरिकेन अणुबॉम्ब उडयलो. ह्या बॉम्ब स्फोटा उपरांत हिरोशिमा हो पुराय प्रांत नष्ट जालो. सुमार 70,000 जाणांक मरण आयले. फुडल्या कितल्याशाच वर्सांक दुशीत किरणांचो परिणाम हांगाच्या लोकांचेर दिसून येतालो. म्हणूनच बॉम्ब स्फोटाचो निशेध करपा खातीर स ऑगस्ट हो दीस हिरोशिमा दीस म्हणू पाळटात. आयचेच दिसा 1881 वर्सा पॅनिसिलीन वखदाचे निर्माते नोबेल पारितोषीक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग हांचो पश्चिम स्कॉटलंड हांगा जल्म जालो. तर आयज आमी याद काडटा नामनेच्यो भारतीय राजकारणी वकील तशेंच भारताच्यो माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हांची. आयज तांचो स्मृती दीस. आमच्या भारत देशाच्यो त्यो दुसऱ्यो महिला परराष्ट्र मंत्री आशिल्ल्यो. आयचेच दिसा 1959 वर्सा रेमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून वळखुपी भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तशेंच तरुण भारत संघाचे संस्थापक राजेंद्र सिंग हांचो जल्म जाल्लो. तर 1970 वर्सा पद्मश्री पुरस्कार

0: प्राप्त भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माते आणि अभिनेता मनोज नेल्लियट्टू उर्फ एम नायट शामलन हांचो जल्म जाल्लो. आयज आमी याद काडटा 1997 वर्सा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तशेंच ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत भारतीय आधुनीक आसामी साहित्याचे प्रणेते लेखक आणि कादंबरीकार बिरेंद्र कुमार भट्टाचार्य हांची आयज तांचो स्मृती दीस. तशेंच नामनेचे बंगाली नेते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हांचोय आयज स्मृती दीस. 10 नोव्हेंबर 1848 हे दिसा तांचो जल्म कलकत्त्यांत जालो. राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक संस्थापक आशिल्ले. कांय काळ सहायक दंडाधिकारी म्हणूनय तांणी काम केले. कलकत्त्याच्या सध्याच्या रिपन महाविद्यालयाची स्थापना तांणी केली. जनजागृती खातीर 1878 वर्सा तांणी बेंगॉली हे इंग्लीश वृत्तपत्र सुरू केले. राष्ट्रवादाची जागृती करपा खातीर आपल्या ह्या वृत्तपत्राचो उपयोग तांणी केलो. 26 जुलय 1876 हे दिसा इंडियन असोसिएशनाची स्थापना तांणी केली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते 2 फावट अध्यक्ष आशिल्ले. तांणी अ नेशन इन मेकिंग सारखो अप्रतीम असो ग्रंथ बरयला. त्यानभायर आपले आत्मचरित्रय बरयल्ले आसा. आयज तांचो स्मृती दीस. आयचेच हे दिसा 1914 वर्सा पहिल्या महायुद्धा वेळार सर्बियान जर्मनी विरुद्ध तर ऑस्ट्रियान रशिये विरुद्ध लढ्याक उलो मारलो. सोव्हियत युनियनान इस्टोनियाचो बेकायदेशीरपणान ताबो घेतलो तो दीस आयचोच 6 ऑगस्ट 1940. अमेरिकेन क्युबाचेर व्यापार बंदी घाली आणि हाकाच उत्तर म्हणून क्युबान अमेरिकन बँकासयत सगळ्या परदेशी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तो दीस आशिल्लो 6 ऑगस्ट 1960. जमायका हांका इंग्लंडापासून स्वातंत्र्य मेळ्ळे तो दीस आयचो 1962 वर्सांतलो. तर कुवेताचेर हल्लो केलो म्हणून संयुक्त राष्ट्रांनी इराकाचेर व्यापाराची बंधना घाली तो दीस आयचो आशिल्लो 1990 वर्सांतलो. 6 ऑगस्ट 1994 हे दिसा नामनेचे लेखक डॉ शिवराम कारंत हांका राष्ट्रपती डॉ शंकर दयाळ शर्मा हांचे हस्तुकी इंदिरा गांधी पर्यावरणवादी पुरस्कार प्राप्त झालो. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 6 ऑगस्ट.
1: दिन विशेष.

ऐकपनो हे पावसाचे दिस. सगळीकडे सैम पाचवचार नटून नटिल्लो आमकां दिसता. झरे धबधबे परत फुलून आयल्या आनी अशा पावसाचो आनंद सैमा वांगडा आमी सगळीं घेतात न्हय. तर कांय कडे घोग्यांनी पावस पडून पूर येवन सगळें बुडून वता, तर कांय जाग्यांनी पावस सामकोच कमी. पूण तुमी जाणा, संवसारांत सगळ्यांत सुको प्रदेश, ड्रायस्ट प्लेस खंयची ती? जंय 500 वर्सां मेरेन पावसूच पडूंक ना. जाणा तुमी? चला जाणून घेवया ह्या गीता उपरांत.

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना आम्ही उलयता आता बरोबर 7:25 आणि 5 सेकंद आतात ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी देवश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींत नॅटफ्लिक्साचे सह सीईओ टेड सारांदोस हांची भेट घेतली. सोशल मिडियावेल्या एका पोस्टांत तांणी म्हणला की भारताकडे कथाकथनाची समृद्ध परंपरा आनी सर्जनशील प्रतिभेचो अफाट साठो आसा. ह्या गोष्टींचो उपेग करून देशाक कंटेंट क्रिएशनाचे

0: जागतिक केंद्र म्हणून अधिक बळकट करपाक मेळटले. भारताच्या प्रसारमाध्यम आणि मनरिजवण क्षेत्रातल्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा झाल्याचे मोदी हांणी सांगले. मजगती नेटफ्लिक्स इंडियान म्हणला की भारताच्या प्रसारमाध्यम आणि मनरिजवण उद्योगाक जागतिक स्तरार व्हरपाच्या सामायिक उद्दिष्टाबाबत या दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मान नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्ह सुरू करपाची घोषणाय केली. हो उपक्रम म्हणजे एक गुंतवणूक असून त्यावरवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल फिल्म डिव्हलपमेंट कॉर्पोरेशन वांगडा कुशळताय विकास आणि शिक्षणात भागीदारी करून भारतात त्या सर्जनशील प्रतिभेच्या मुखावेल्या पिळगेक घडोवपाचे उद्दिष्ट दवरला. सरकारान संसदेक माहिती दिल्या की कोकण रेल्वेचो रोहा मडगांव हो विभाग ताच्या क्षमतेच्या सुमार 145% इतल्या क्षमतेन कार्यरत आसा. लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेंत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की येरादारीचो ताण कमी करपाक मुळाव्या सुविधांची सुदारणा हातात घेतल्या. हातूंत 8 क्रॉसिंग स्टेशन्स, 12 अतिरिक्त लूप लायन्स आणि 55 किलोमीटराच्या मार्गाचे दुबदरीकरण पुराय केला. तशेंच या मार्गाची क्षमता आनीक वाढोवपाक आनीक 263 किलोमीटराच्या दुबदरीकरणा खातीर व्यावहारीक सर्वेक्षणाकूय मंजुरी दिल्या. फाटल्या 5 वर्सांत गोंयान केंद्र सरकाराच्या कुशळताय विकास योजना अंतर्गत सुमार 66,000 जाणांक प्रशिक्षीत केल्यात. राज्यसभेत सादर केल्ल्या माहिती प्रमाण राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचो लाव सुमार 44,000 उमेदवारांनी घेतला. तशेंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरवीं सुमार 11,000, जनशिक्षण संस्थेवरवीं सुमार 10,000 आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेवरवीं 1,200 परस चड जाणांक प्रशिक्षण मेळ्ळां. स्कील इंडिया मिशनवरवीं तरणाट्यांक कृत्रीम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर निर्मिती आणि हरित तंत्रज्ञान या सारख्या उद्योगा खातीर आवश्यक आशिल्ल्या कुशळतायेचे प्रशिक्षण दितात. उच्च शिक्षण योजनेअंतर्गत गोंयांक फाटल्या 5 आर्थिक वर्सांत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा आणि पीएम उषा या उच्च शिक्षण योजना अंतर्गत केंद्र सरकाराकडच्यान सुमार 25 कोटी रुपयांची मजत मेळ्ळ्या. राज्यसभेत सादर केल्ल्या माहिती प्रमाण या कालावधीत सार्वजनिक वर्सुकी निधी सुमार 16 कोटी रुपया 2025-26 या वर्सांत राज्याक मेळ्ळ्या. केंद्र सरकारान स्पष्ट केला की प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान हे प्रयोगशाळा, वस्तीघरा, स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल ग्रंथालय आणि संशोधन सुविधा या सारख्यो मुळाव्यो सुविधा बळकट करून तशेंच उच्च शिक्षणातली उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता सुधारून राज्यातली विद्यापीठां आणि महाविद्यालयांक मजत करतात. काणकोण तालुक्यातले शेतकार प्रसाद वेळीप हांणी तांची शेतीची आवड एक यशस्वी व्यवसायात रुपांतरीत केल्या. आयज ते ऊस आणि भाजीपालो पिकोवपा वांगडाच दुधाचो व्यवसाय चलयतात. गोंयाक स्वयंपूर्ण गोंय आणि विकसित गोंय या संकल्पनाकडे लागी व्हरपी प्रसाद वेळीप उद्योजक आणि शेतकऱ्यांक हांचो प्रवास देख दिवपी थारला.
1: जी माझी आज्याची जमीन असली तातूक सगळे भाजीपाला किंवा बाकीची फळझाडं लावून सुरुवात केली आणि ती जमीन जेव्हा फुल झाली हांवें जमीन विकत घेतली आणि आता म्हाका दिसलं की आता डेअरिंग बी वचचें म्हणून ताका लागून हांवें गायी घेतल्यो आणि गायी पहिली 5 बॅच घेतली त्याच्या नंतर 5 बॅच घेतली आणि जवळ जवळ दिसांक म्हाका 100 लिटर दूध मेळटा. फार्मिंग प्रॅक्टीस करत तेन्ना एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडच्यान म्हाका खुबसो हेल्प झाला. म्हाका सबसिडी मेळ्ळा. डेअरी साठी कामधेनू स्कीम आसा त्याचोय आमकां जी स्किमीचो हांवें फायदो करून घेतला. जसो हांवें करून घेतला तसोच जे नवीन यूथ आसा ह्या क्षेत्रांक
0: हॉकीत तमिळनाडूतल्या कोयंबतूर हांगा काल जाल्ल्या उपांत्यपूर्व खेळांत जैत मेळून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्यप्रदेश या संघांनी 16व्या दादल्यांच्या कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपाच्या गट अच्या उपांत्य फेरयेंत प्रवेश मेळयलो. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन 7 ऑगस्ट मेरेन उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर येल्लो अलर्ट जारी केला. या काळात काय सुवातींनी वराक 40-50 किलोमीटर वेगाचे वारे मारून व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. नागरिकांनी आणि पर्यटकांनी सादूर राहून योग्य ती जतनाय घेवची असे आवाहन हवामान खात्यान केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. परतून एकदा येवकार आयकपना तुमकां शुभ प्रभात ह्या कार्यावळीन.
1: प्रभातम प्रभातम.

पार भायर सरतात. पारा मुखार भक्तगण भजन करपाक आनी लोक पाराचें दर्शन घेवपाक गर्दी करतात. दामोदराच्या देवळांत वचपाकूय लोक लायनी लायतात. वास्कोकारा वतीन पोरण्या बस स्टँडार आनी पोरण्या दामोदर थिएटरा कडेन भारतीय शास्त्रीय गायनाच्यो कार्यावळी रंगतात. नामनेचे गायक ह्या भायर हाजिरी लायतात. सप्तका निमतान व्हडली फेरी भरता. तातूंत कपडे, खाज्याचे मांड,

खाज्याचे मांड, तरातराची खाणां, सोबेच्यो वस्तू हाच्या वांगडाच तांब्या पितळीची आयदनां, लाकडाचे पाड, आरमारी बी आनी हातान केल्ल्यो वस्तू, फर्निचर हांची व्हडा प्रमाणांत उलाढाल जाता. ह्या वास्को सप्तका फाटली काणी अशी. 1899 गोंयभर धामीचे दुयेंस पातळिल्ले. वास्कोकूय ह्या दुयेंसान रेवाडले, लोक मरपाक लागले. अशा वेळार गांवचे जाणटे एकठांय येवन जामावले सिद्धाम बाबाच्या देवळांत गेले. तांणी थंय सांगणें केलें. थंयच्यान सांगणें करून दिल्लो नाल घेवन वास्को आयले. वास्कोचे एक प्रतिश्ठीत नागरीक श्री जोशी आनी आपल्या घराचे भायले साल हो नाल्ल दवरपा खातीर दिलो. नाल्ल दवरल्या बरोबर धामीचे दुयेंस पैसावले. ह्या सालांतूच श्री दामोदराची स्थापना करून दर वर्सा श्रावण म्हयन्यांत 6व्या दिसा हांगा जामावलेच्या नाल्ल हाडून तो सालांत दवरतात. आनी त्या दिसा सावन 7 दीस व्हडा दबाज्यान सप्तक मनयतात. संगीताचे मळ आनी वास्कोचे नांव ना जाल्यार अजाप. गोंयचो पयलो वयलो संगीत ऑर्केस्ट्रा आमच्या वास्कोचो. पंचमुर्ती बॅनरा खाला हुनावरकर नंद हाणें 1974 डायमंड ऑर्केस्ट्राची थापणूक केली. हातूंत नंदा हाचो भाव दत्ता, शरद नामनेचे अकॉर्डियन गोकुळदास च्यारी, फ्रांसिस गुरजांव, रुदोल्फ फर्नांदीस, फ्रांसिस एंथनी, शेख शफी, नूर, मंगला आनी सुरेखा हांचो आस्पाव आशिल्लो. फ्रांसिस एंथोनीले गीत रामायण हाची खासियत आशिल्ली. गोंय, भारतांतली हेर राज्यां, दुबय, थायलंड, बँकॉक, सिंगापूर हांगाय तांणी कार्यावळी सादर केल्यो. प्रधानमंत्री नरसिंह राव जेन्ना गोंय भेटेर आयिल्ले तेन्ना तांकां संगीतान येवकार दिवपा खातीर डायमंड ऑर्केस्ट्राची नेमणूक केल्ली. आयजूय डायमंड ऑर्केस्ट्राचे जाणकार वास्कोच्या इन्स्ट्रुमेंटल इन्स्टिट्युशनाच्या मदती खातीर ऑर्केस्ट्रा आयोजीत करतात. पश्चीम दर्यादेगेवेले नामनेचे बोटी बांदपाचे यार्ड गोवा शिपयार्ड हे आमच्या वास्को शहरात आसा. पुर्तुगेज कायद्या अंतर्गत 1957 एस्तालेरोज नावायज द गोवा म्हणून सुरू जाल्ले हे केंद्र. मागीर भारतीय सरकाराचे गोवा शिपयार्ड म्हणून नांव आकायले. हांगा भारतीय नौदल आनी तटरक्षक दला खातीर अत्याधुनीक युद्धनौका म्हणल्यार झुजाच्यो बोटी, गस्त घालपा खातीर बोटी आनी हेर बोटींचे डिझायन आनी बांदणी करतात. तशेंच तांची दुरुस्ती करता. हांगा 105 मीटर लांबायच्यो तशेंच 15,000 DWT परस कमी ताकीच्यो बोटींची निर्मणी करतात. गोंयच्या आनी देशाच्या कितल्याशात लोकांच्या पोटपाणीची ते वेवस्था करता. अशेच तरेन मिनाचो वेवसाय करपी चौगुले कंपनी, मुरुमगाव पोर्ट ट्रस्ट हांगा आसात. वास्कोन शंभू भाऊ बानेकार, एडवोकेट शेख हसन हरून, सभापती राजेंद्र आलेकर सारखे नितीवान राजकारणी गोंयाक दिले. आतांय वास्कोची तरणाटी पिळगी राजकारणात नावारूपाक आयल्या. नामनेची पेटीवादक निर्मलाताई पै काकोडे हांणी आपल्या पेटीवादनान गोंयभर नामना मेळयल्या. क्रिकेटर शदाब जकाती, सुपर लीग चेन्नयचे मॅनेजर आनी मुखेल कोच आनी खेळगडे फुटबॉलर क्लिफोर्ड मिरांडा, फ्रांसिस फर्नांडीस, आर्टिस्ट वामन नवेलकर, गोंयचे आदले कायदे मंत्री शंकर लाड, लेखक वकील स्वातंत्र्य सैनिक कम्युनिस्ट जेराल्ड पेरेरा, बॉम्बे हायकोर्टाचे जज, अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस, गोवा दमणान दिवच्या लेजिस्लेटीव असेंब्लीचे सभासद फेर्दिन रिबेलो, नामनेचे उद्देगपती वासुदेव बाब अर्थात VM साळगांवकर, गोंय लेजिस्लेटीव असेंब्लीचे सभासद आनी उद्देजक अनिल साळगांवकर, तशेंच त्या वेळार सेजगोवा खातीर फुटबॉल खेळपी प्रकाश नायक सारखे खेळगडे, बापू नायक सारखो गोंयांत नामना मेळिल्लो गायक ही व्यक्तिमत्वां वास्कोची भूषणां. हांव वास्कोची धूव आनी मडगांवची सून. ज्या साहित्यीक गुणांक वास्कोन सारें उदक घालें ते रुखाक घसघशीत वाडपाक मडगांवान म्हाका बळगें दिलें. ते मडगांवाचे हांव उपकारात. वास्को म्हणटकच हे सगळें म्हज्या दोळ्यां मुखार पळजळूंक लागता. तेन्नाचो लोकां वयलो एकमेका वयलो विश्वास, एकमेका वयलो मोग हांवें अणभवला. उल्याक पावप, गरजेक धांवप हे शेजारूय हांवें पळयलां. म्हणून मडगांव फ्लॅटांत रावतकच जो घुसमटमार जालो तातूंतल्यान सगळें आतां इतिहास जमा ही म्हजी कविता निर्माण जाली. हांगा जातल्या देवधर्माची कांडाय हांवें पळयल्यात. तातूंतली पवित्रताय, शांतताय अजूनय म्हज्या काळजाक थंडाय दिता. वास्को एक उद्देगीक शार. एक वटेन गाजपी दर्या, मीन कोळशाची रेल्वेतल्यान अखंड येरादारी, तरी लोकमत भावार्थी. हांगा श्रावणांत पंचकातेचो निवेद श्री दामोदराक दाखोवपाक बायलो देवळांत गर्दी करतात. श्रावणांत दर एका घरांतल्यान सोमार, बिरेस्तार, शेनवार भजनाची कार्यावळ जाता. आमगेर शेनवार वाजयताली तेन्ना भुरगीं उसळपुरी खावपा खातीरूच एकमेकागेर वतालीं.

0: कपेलांची इंग्रजीची फेस्तां जातली. वाड्या वाड्यार सुरीक लायिल्ल्या माडा वयल्यान रेनेर कातारां करताले. वाड्या वाड्यार नाटकां जातली, तियात्रां जाताली. कपेला कडेन आनी पुला कडेन व्हडली स्क्रीन घालून पोरणे सिनेमाय दाखयताले. इस्लामपुरेच्या मशिदी वयल्यान आजांचो आवाज सगळ्याक घुमतालो. इदाक आमी थंय इश्टिणेगेर वचून शिरकुर्मा खाताली. मेहरून, झरिना, एल्विना, प्रतिमा सगळी एक आशिल्ली, एक फामील. भोवमानेच प्रकाश पाडगांवकारांचे वास्कोयन हांगा घडलां. तशेंच शारीकरण जातकच जावपी हर दुश्परिणाम वास्कोकूय भोगचे पडल्यात. तरी हांगसरल्या मनशां मदली सर्व धर्म समभावाची भावना म्हाका गोंयच्या हेर वाठारांनी खंयच मेळ्ळी ना. हो त्या जातचो, हो त्या धर्माचो, तो गरीब, तो गिरेस्त, ही भावना आमकां केन्नाच जाणवली ना. त्याच मेकळ्या निरपेक्ष मनान आमकां वास्कोन वाडयले. तीच भावना आमी हेर कडेनूय जागयली आनी अजूनय ती भावना वास्कोन सगळ्यां मदीं तिगोवन दवरल्या. एकचारान नंदपी सगळीं भाव भयणां म्हजे वास्कोचें समृद्ध दायज. वास्को तेन्नाचे ना आतांचे खूब बदल जाला. माळाचे वाशे फोफाळी वचून थंय काँक्रिटाचे पूल आयल्यात. ऐस पैस घरा वचून इमारतींची दाटी जाल्या. गोमुत्राबांय केन्नाच पुरवल्या. शिवलिंगाक देवळांत धापून घातलां. जगकाळेतली भुतां केन्नाच पळून गेली. थंय आतां मनशांचो वावर सुरू जाला. पांचवी चार दोंगुल्ली कचकचीत घरांनी भरून गेल्या. रेल्वे लायनीवर पूल जाला. कोंकणी ही आमची मुळावी भास, पूण आतां तीच खंय आयकूंक मेळनाशी जाल्या. तरी एक उजवाराचे किरण आज दिश्टी पडटा. बायणा दर्यादेग आमच्या भुरगेपणांत आशिल्ली तशी नितळ निवळ जाल्या. ते सोबीत रवींद्र भवन निर्माण जाला. लोकां मदीं शिक्षणाचो आंकडो वाडला. एका तेंपार फक्त सुर्लकार टायपिंग सेंटरांत तांच्यो चलयो काम करतना दिसताल्यो. आयज दर एका दुकानांत वा आस्थापनांत चलयो उमेदीन काम करतना दिसतात. नगरपालिकेचे बंद पडिल्ले घड्याळ परते सुरू जाला. भुरगेपणांत दामोदर हॉटेलांत मेळपी वयर कानो बारीक चिरून घातिल्ली उसळ पावाची रूच तशीच आसा. आनी मुख्य म्हणल्यार लोकां मदलो भावार्थ तसोच आसा. शिवलिंगा कडेन शिवरात मनयतात. गणपतीचो जल्मदिसूय व्हडा प्रभाजन जाता. विठ्ठल रखुमाईच्या देवळांत वर्सुकी पाडवो मनयतात. खापरेश्वराक अजूनय त्याच भावार्थान लोक पुजतात. लोकवस्ती देमायच वाडला, पूण तरी लोकां मदली भावभावकी तशीच नांदता. अशा म्हजे वास्कूक म्हणल्यार संभाजीनगराक हांवें सगळ्या गुण दोशासयत आपणायला. ताका म्हज्या काळजांत स्थान दिलां. अशा म्हज्या ह्या वास्कूक तुमी मुजरत भेट दियात. तुमकां सदांच येवकार आसतलो. तुमी पणजेसान आयले जाल्यार कदम बशींतल्यान साकवळ मार्गान येऊं येता. मडगांव सावन येतले जाल्यारूय कुठ्ठाळे मार्गे वा जुवारीनगर मार्गांतल्यान बशींतल्यान येऊं येता. मडगांव सावन तर साऊथ सेंट्रल रेल्वेत बसून आरामात वास्को पावूं येता. वाफोऱ्यांतल्यान येतले जाल्यार दोना पावसान येऊं येता. गोंया भायल्यान येतले जाल्यार दाबोळी विमानतळ तुमच्या येवकाराक रावता. देव बरें करू.
1: गांव आनी हांव हे वळेरेंत आयज वास्कोची वळख आमी करून घेतली. वळख करून दिताल्यो नयना आडारकार. गांव आनी हांव संकल्पना उशा योगराज नायक. निर्मिती पालो डॉ साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी श्री संजय पुनाळेकर आणि दामोदर आठलेकर. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना मी उलयता. आता ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयांत फाटल्या 5 वर्सांत कुशळटाय विकास आनी उद्देजकताय मंत्रालयाच्या वेगवेगळ्या येवजण्यांखाला सुमार 66,000 लोकांक प्रशिक्षण दिला. सरकारान संसदेक म्हायती दिल्या की कोकण रेल्वेचो रोहा मडगाव हो विभाग तांच्या क्षमतेच्या सुमार 145% इतल्या क्षमतेन कार्यरत आसा. लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की येरादारीचो ताण कमी करपाक मुळाव्या सुविधांची सुधारणा हातात घेतल्या. उच्च शिक्षण योजनेअंतर्गत गोंयाक फाटल्या 5 आर्थिक वर्सांत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि पीएम उषा ह्या उच्च शिक्षण योजनेअंतर्गत केंद्र सरकाराकडच्यान सुमार 25 कोटी रुपयांची मजत मेळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमतान गोयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडपाची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हाणी मागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्ल्या असो दावो करपी सोशल मीडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. आणि हॉकी, तमिळनाडूतल्या कोईम्बतूर हांगा काल जाल्ल्या उपांत्यपूर्व खेळात जैत मेळून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या पंगडांनी 16व्या दादल्यांच्या कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपाच्या अ गटाच्या उपांत्य फेरयेत प्रवेश केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरून उलयता. ऐकपनो आता बरोबर 8 वरांचेर समाचार प्रभात. 8:50 इंग्लिशीतल्यान खबरो, 8:30 मराठीतल्यान खबरो. आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी करता. ताच्या उपरांत 8:40 आमच्या स्टुडिओतल्यान कोकणीतल्यान खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो.
2: फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? 0. मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है. मतलब सोलर पैनल की. मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा.
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
4: हर घर सूर्य घर.
5: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 1446 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
6: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री

0: आकाशवाणी से पेश है
1: पुणे केंद्र आहे. प्रिय बातमीपत्र आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16व्या भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा आहे आणि भारतात सर्जनशील कलाकारांची मोठी संख्या असून

आशय निर्मितीमध्ये भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी ही माहिती दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रम या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यांच्या सहयोगानं भारतातील सर्जनशील तरुणांची नवी पिढी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास यांना बळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली असं जोशी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महत्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या संरक्षण सहकार्याबाबतची 6वी संयुक्त कार्यगटाची बैठक काल ताशकंद इथं पार पडली. या बैठकीचं सहअध्यक्षपद संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दिनेश कुमार आणि उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुखरोबजोन सोदिकजोनोविच आणि सिरिजो यांनी भूषवलं. संयुक्त प्रशिक्षण सराव क्षमता बांधणी संरक्षण क्षेत्रातील शिक्षण आणि संरक्षण उद्योगांची उभारणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त प्रशिक्षणामध्ये दहशतवादविरोधी कारवाया आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिली आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बाघेई यांनी केला आहे. इराण ओमान कराराला अंतिम रूप मिळाल्यास हा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीवर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अमेरिकेनं अजून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. मात्र इराणला पूर्ण नियंत्रण करू देणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं इराकच्या फ्लाय बगदाद आणि इतर दोन कंपन्यांना आपल्या विशेष यादीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण विभागानं हे जाहीर केलं आहे. या कंपन्यांच्या इराणच्या लष्कराशी असलेल्या कथित संबंधांवरून अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेनं क्युबामध्ये अतिरिक्त गुप्तचर अधिकारी तैनात केले आहेत. क्युबामध्ये भविष्यात लष्करी कारवाई करता यावी या हेतून हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लॅस्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेनं ताब्यात घेतलेले भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती भारतानं श्रीलंकेला केली आहा.

0: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पहावं यावरही भारतानं पुन्हा एकदा भर दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात 12 रॅट माइनर्सना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक प्रदान करून गौरवण्यात आलं. सिलक्यारा बोगधा दुर्घटनेच्या बचाव कार्यावेळी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस आणि निस्वार्थी भावनेबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवेळी आत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेली मोहीम हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक बचाव कार्य होतं असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलांची काल घोषणा केली. या सुधारणांमुळे लष्कराची संघटनात्मक रचना सुधारेल असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालय शस्त्र पुरवठ्याची प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांचं आज जगभरात स्मरण केलं जात आहे. या हल्ल्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते आणि 1945 अखेरीस मृतांची एकूण संख्या 1,40,000 पोहोचली होती. या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पीस मेमोरियल पार्क इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ऑगस्ट 1945 झालेल्या या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला झाला होता. केरळमध्ये पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 गेली आहे. आसाममध्येही पुरामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल आसामच्या पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान नागालँडमधील खाणकाम आणि आसाममधील पूर यांच्यात कथित संबंध असल्याबाबत आसामनं व्यक्त केलेल्या चिंतेची नागालँड राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे असं नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेंजेन इम्ना अलोंग यांनी काल सांगितलं. ते काल कोहिमा इथं पत्रकारांशी बोलत होते. नागालँड आणि आसाम या दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या विभाग अ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पंजाबनं कर्नाटकचा 5-2 असा तर ओडिशानं हरियाणाचा 5-1 असा पराभव केला. झारखंडनं उत्तर प्रदेश विरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये विजय मिळवला तर मध्य प्रदेशनं दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव संघावर 7-3 असा विजय मिळवला. या स्पर्धेतल्या आज होणाऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाचा सामना पंजाबशी तर झारखंडचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: जंग के खात्मे के लिए सद नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की भारतात स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आणि देशात सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा ज्याच्या आधारार आम्ही भारताक जागतिक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकता. भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की तांच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आणि त्यांच्यो बोटी बेगीन बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. भारतान पाकिस्तानाक सांगला की ताणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरातलो रक्तपात थांबवचो आणि बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामे करचे. इराणान सांगला की हॉर्मुझच्या समुद्रधुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो निमण्या पावड्यार आसा. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड,

0: ओडिशा मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की भारतात स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आणि देशात सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा जाचो उपेग करून आमी भारताक जागतिक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकता. समाज माध्यमावेल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की नवी दिल्लीत नेटफ्लिक्साचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारांडोस हांची भेट तांणी घेतल्या आणि तांणी ही माहिती दिल्या. या भेटीत भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अफाट संधींविषयी फुडाऱ्यांनी चर्चा केल्याचे तांणी सांगला. मजगती भारताच्या प्रसार माध्यम आणि मनरिजवण उद्योगाक जागतिक स्तरार व्हरपाच्या सामायिक उद्दिष्टांविषयी या दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मान नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्ह सुरू करपाची घोषणा केल्या. हो उपक्रम म्हळ्यार एक गुंतवणूक असून त्यावरवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हांच्या वांगडा कुशळताय विकास आणि शिक्षणात भागीदारी करून भारतान सर्जनशील प्रतिभेच्या मुखावेल्या पिळगेक उघडोवपाचे उद्दिष्ट दवरला.
1: एक साथ मिलकर क्रिएट ऑन इंडिया मूवमेंट की शुरुआत करें. हम भारत से जुड़ी स्टोरीज को, भारत के संस्कृति को, भारत के हेरिटेज और ट्रेडिशंस को पूरी दुनिया से शेयर करें. आप ऐसा कंटेंट क्रिएट करिए जो आपके साथ ही भारत को भी ज्यादा से ज्यादा लाइक्स दे. और इसके लिए हमें ग्लोबल ऑडियंस को भी एंगेज करना होगा, दुनिया के नौजवानों के साथ जुड़ना होगा. आज पूरी दुनिया में लोग भारत के बारे में जानना चाहते.
0: भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की तांच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आणि तांच्यो बोटी बेगिनातल्या बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. तशेच या दीर्घकाळापासून प्रलंबित आशिल्ल्या प्रश्नाकडेन पळयतना मानवतावादी दृष्टीकोन बाळगुचो हाचेरूय भारतान परत एक फावट भर दिला. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांच्या कोलंबोतल्या अधिकृत दौऱ्यावेळार श्रीलंकेच्या फुडाऱ्यांकडेन जाल्ल्या चर्चेत हो विषय प्रामुख्यान चर्चेक आयलो. मिस्री एका दिसाच्या दौऱ्याखातीर काल कोलंबोत पावले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार डिसनायके, प्रधानमंत्री हरिणी अमरसूर्या, विदेश व्यवहार मंत्री विजेता हेरात आणि विदेश व्यवहार सचिव अरुणी रणराजा हांचेकडेन स्वतंत्र बसका घेतल्यो. या चर्चेवेळार मिस्री हांणी नुस्तेमारां संबंधित मुद्द्यार उलोप केला. भारतान पाकिस्तानाक सल्लो दिला की तांणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरातलो रक्तपात थांबवचो, आपल्या भुयेवेल्यान कार्यरत आशिल्ल्या दहशतवादी नेटवर्का आड विश्वासार्ह पडताळणी करची, योग्य कारवाय करची, तशेच बेकायदेशीर आणि बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामे करचे. पाकिस्तानाच्या विदेश व्यवहार मंत्र्यांनी यौम ए इस्तेहसाल शोषण दिन म्हणून पाळपी दिसाबाबत केल्ल्या टिप्पणीचेर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाक जाप दितना विदेश व्यवहार मंत्रालय प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगला की अशा नियोजित दिखाव्यान देशाची आणि जगाची फटवणूक जावची ना. भारतान पाकिस्तानाच्या यौम ए इस्तेहसाल पाळपाच्या प्रयत्नांचो स्पष्टपणान न्हयकार दिला. जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचो अविभाज्य आणि अतूट भाग आसात आणि आशिल्ले आणि ते सदांच उरतले. 5 ऑगस्ट 2019 केल्ले घटनात्मक बदल ही पुरायपणान भारताची अंतर्गत बाब आसा हाचेर तांणी भर दिलो. सांगले की भारताच्या पुराय अंतर्गत विषयाचेर भाष्य करपाचो पाकिस्तानाक कसलोच अधिकार ना. फटीच्यो खबरो पातळपाचे पाकिस्तानाचे हताश यत्न हे फकत दयनीय स्थिती आणि दहशतवादाचे जागतिक केंद्र आशिल्ल्याच्या वास्तवावेल्यान आंतरराष्ट्रीय लक्ष विचलित करपाच्या उद्देशान ते करतात असे त्यांनी मुखार सांगला. इराणन सांगला की हॉर्मुझच्या समुद्रधुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो अंतिम पावडार आसा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी हो करार ह्या सप्तकात जाहीर जावपाची शक्यताय उक्तायली. हो करार जाल्यार जागतिक व्यापारा खातीर महत्वाची आशिल्ली हॉर्मुझ समुद्रधुनी परत उक्ती जावपाची शक्यताय आसा, पूण हो करार इराणाच्या बंदरावेली अमेरिकेची नाकेबंदी काडपाचेर निंबून आसूंक शकता. ट्रम्प प्रशासनान हाचे पयली इराण समुद्रधुनीचेर पकड वाडोवपी खंयची कबलात न्हयकारल्या, जाका लागून अमेरिकेक व्हड लुकसाण जातले आणि संसारीक नेमांत खंड पडटलो. झुजा पयली जसो आशिल्लो तसो हो उदका मार्ग परतून उक्तो जावचो ना अशें सांगून इराणान ह्या समुद्रधुनीचेर कांय प्रमाणात नियंत्रण दवरपाचो आग्रह धरला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात.

0: सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. नीट मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पोलीस कारवाई सहित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधकांनी केल्ल्या गदारोळाक लागून काल संसदेच्या दोनूय सभाघराचे कामकाज विस्कळीत झाले. लोकसभा दनपारा 2 तर राज्यसभा दनपारा 12 तहकूब केली. प्रश्नकालाचे कामकाज सुरळीत चलपाक सहकार्य करचे अशे आवाहन ओम बिर्ला हांणी केल्ले. प्रश्नकाल हो

0: आवाहन ओम बिर्ला हांणी केल्ले. प्रश्नकाल हो कामकाजाचो एक म्हत्वाचो भाग आसून ताचे वरवी सदस्यांक जनहिताचे मुद्दे मांडपाची संद मेळटा अशें ताणी म्हळां.
1: संसद चर्चा संवाद के लिए आपके विचारों की अभिव्यक्ति के लिए प्रश्नकाल में महत्वपूर्ण प्रश्न पूछो, कई विभागों के महत्वपूर्ण प्रश्न है और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी करके प्रदर्शन कर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं.
0: वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा हांणी नवी दिल्लीत भौगोलीक संकेत GI आनी त्या पलतडी 2.0 शिखर परिषदेचे उक्तावण केले. वस्त्रोद्योग मंत्रालयान हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या ह्या शिखर परिषदेत भारताची समृद्ध GI टॅग आशिल्ली हातमाग आणि हस्तकला उत्पादना प्रदर्शित केल्यात. भारताच्या पारंपारिक उत्पादनांखातीर बाजारपेठेच्या संधीक चालना दिवपाक ह्या कार्यक्रमात धोरणकर्ते, विदेशी खरेदीदार, निर्यातदार, उद्योगपती आणि GI संबंधित हितधारक एकठांय आयल्यात. सगळे नियोजित वेळापत्रकाप्रमाण घडल्यार फुडल्या अर्थिक वर्षाच्या सुरुवातीक पॉलिमर नोटा चलनात येवपाची शक्यताय आसा अशें मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उलयतना RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगले. पॉलिमर नोटांची टिकावपण चड आसता, ह्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यां आणि हेर माहिती रोखडेच दितले. मल्होत्रा हांणी नमूद केलात की चालू अर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेन अपेक्षे परस चड बरी कामगिरी केल्या. पतधोरणाविषयक निवेदन सादर करताना मल्होत्रा हांणी सांगले की रिझर्व्ह बँकेन रेपो दर 5.25% ह्या पावड्यार कायम दवरपाचो निर्णय घेतला.
2: After a detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments as well as the outlook, the MPC decided unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.25%.
0: हॉकीत काल तामिळनाडूतल्या कोयंबटूरात झाल्ल्या क्वार्टर फायनल मॅचीत जिखून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेशातल्या पंगड 16व्या इंडिया कनिष्ठ दादल्या नॅशनल चॅम्पियनशीप डिव्हिजन एच्या सेमीफायनलीत पावल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच हरियाणा, चंडीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ईशान्य भारताचे काय वाठार आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. दिल्लीतल्या काय वाठारांनी आज सकाळी पाऊस पडलो. राष्ट्रीय राजधानीच्या काय सुवातींनी मध्यम प्रमाणात आज पाऊस पडपाची शक्यताय आसा. मजगती उत्तराखंडात पाऊस चालूच आसा, ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आता खबरो सोडपच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतात स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आणि देशात सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा, ज्याच्या आधारार आमी भारताक जागतिक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकतात. भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की ताच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आणि त्याच्यो बोटी बेगिनात बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. भारतान पाकिस्तानाक सल्लो दिला की ताणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरातलो रक्तपात थांबवचो, बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामे करचे. इराणान सांगला की हॉर्मुझच्या समुद्र धुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो निमण्या पावड्यार आसा आणि भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
3: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान उलयता. आता ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्र संगीत.

0: ऐकवेन हो शंकर महादेवन यांच्या आवाजाने यारो या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले.
1: तुमचे दायज तुमचा अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

0: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
1: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा।
0: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखविल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया।
1: स्वच्छता ही सेवा।
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंद लावल्यान उलयता। आता ऐकूया मुखेल खबरो।

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयान फाटल्या 5 वर्सांत कुशळटाय विकास आनी उद्देजकता मंत्रालयाच्या वेगवेगळ्या येवजण्यांखाला सुमार 66,000 लोकांक प्रशिक्षण दिला. सरकारान संसदेक म्हायती दिल्या की कोकण रेल्वेचो रोहा मडगाव हो विभाग तांच्या क्षमतेच्या सुमार 145% इतल्या क्षमतेन कार्यरत आसा. लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की येरादारीचो ताण कमी करपाक मुळाव्या सुविधा ची सुधारणा हातात घेतल्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमतान गोयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. इराणान सांगला की हॉर्मुझच्या समुद्र दुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो निमाण्या पावडार आसा. उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातल्या रसरा हांगाचे बहुजन समाज पक्षाचे आमदार उमाशंकर सिंग हांगा काल मरण आयले. ते 55 वर्सांचे आशिल्ले. फाटल्या 5 वर्सांत अर्थिक राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान आणि पीएम उषा योजने अंतर्गत गोयात केंद्र सरकारान सुमार 25 कोटी रुपयांची मदत दिल्या. हॉकीत काल तमिळनाडूतल्या कोयंबतूर हांगा क्वार्टर फायनलीत मॅच जिखून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेशातले पंगड 16व्या इंडिया कनिष्ठ दादल्या नॅशनल चॅम्पियनशीप डिव्हिजन एच्या सेमीफायनलीत पावल्यात. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पाव

ऐकमिनो इमानदार या फिल्मातले हे गीत आशिल्ले सुरेश वाडकर, अलका याग्निक आणि साधना सरगम यांच्या आवाजात, प्रकाश मेहरा आणि माया गोविंद हांचे हे गीत आणि संगीत कल्याणजी आनंदजी हांचे. तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ, चित्रसंगीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान.

ऐकवनो अंगरक्षक या फिल्मातले हे गीत उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजातले समीर हांचे हे गीत आशिल्लें.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रल्हाद हाडफडकर यांच्या आवाजात ययाती आणि देवयानी ह्या नाटकातलं पद आपण ऐकलं. आणि कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे भक्तिगीत ऐकूया.

0: श्रोते हो राजेश मुरुगेशन यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. तुम्ही ऐकत आहात महादेवी वाहिनीवरून मराठी गीतांचा हा कार्यक्रम.
1: एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतली. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथे उजळणी होतीये.
0: श्रोते हो मराठी गीतांचा हा कार्यक्रम चालू आहे.
1: पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतो.
0: कार्यक्रमात आता ऐकूया कवी ग्रेस यांचं हे गीत.
1: हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ

ऐक मनू शेरॉन हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले पिकनिक. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ह्या वेळार तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ.

एच ब्रिटन आणि सुकुफोन यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले आणि ही आशिल्ली आयची कातारांची कार्यवळ.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून उलयता. ऐकपनो सकाळची 10:30 आणि 25 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ऐकूया उस्ताद साबरी खां हांचे सारंगी वादन. तांणी सारंगीचेर वाजयल्लो हा साराक मियाकी तोडी.

कार्यफळ पुढे वर्तना ऐकूया. कोई मेरे दिल में है या फिल्मातलं हे गीत अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

कार्यफळ पुढे वर्तना ऐकूया. कोई मेरे दिल में है या फिल्मातलं हे गीत अदनान सामी आणि आशा भोसले हांच्या स्वरात.